आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ 1948, 7 ऑगस्ट 2026 आमच्या आजच्या प्रसारण सभेला सुरुवात होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया शरद जांभेकर यांनी गायलेल्या या सुंदर अशा भूपाळीनं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकली. भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्यागराज खाडीलकर यांचा स्वर.

सहकाऱ्यांसमवेत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली मधुकर ठाकूर यांची रचना आपण ऐकली. अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेली ही रचना.

या देशभक्तीपर गीत रचनेबरोबर अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाली आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आज सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं होणाऱ्या 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10. यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल कृषीवार्ता. यामध्ये जनावरांमधील सर्पदोषांचं निदान आणि उपचार. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये अकाली अर्थात प्रीप्रेमेन जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्व याविषयी कमला नेहरू रुग्णालय पुणे येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. खास स्तनपान दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये सह्याद्रीमधील भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयीचा लेखनाचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. लेखक उमेश झिरपे. 6:55 काही दिनविशेष. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल क्षमता. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:45 आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केले जातील. 7:15 आपण ऐकू शकाल स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतावणी. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 आम्ही प्रसारित करू मिश्र संगीत. आज

0: सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल इंद्रधनू. आज या कार्यक्रमात ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचं. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 10:30. आज सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं होणाऱ्या 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1 विविध भारतीचे विविध कार्यक्रम. आज संध्याकाळी ठीक 5:30 युवावाणी यामध्ये युवा उद्योजक आणि कॉन्टॅक्ट क्रिएटर हर्षवर्धन शाही यांची उत्कर्षा चित्ते यांनी युवावाणीच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:30 स्वस्थ भारत यामध्ये डायबिटिक फूट याविषयी डॉक्टर तुषार रेगे यांची मुलाखत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आज यामध्ये गीत संवाद या अंतर्गत हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेत पुणे मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: श्रोतेहो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोतेहो, दररोज सकाळी 10:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
3: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
4: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
5: कृषी वार्ता. आज ऐकूया जनावरांमधील सर्पदंशाचे निदान आणि उपचार.
6: मंडळी, आपल्या देशात जवळपास सुमारे 60 विषारी सापांचे प्रकार आढळतात. त्यामधले नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या प्रमुख आणि अत्यंत विषारी जाती आहेत. मंडळी, सर्पदंशाचं जास्त प्रमाण प्रामुख्यानं पावसाळ्यात आढळून येतं. पावसाळ्यात पावसामुळं कुरणात उंच वाढलेलं दाट गवत जिथं साप राहतात अशा ठिकाणी जनावरं चरायला गेल्यास त्यांचा संपर्क सापाशी येऊन दंश होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागामध्ये मशागतीची कामं आटोपून सायंकाळी उशिरा आणि सकाळी लवकर चरायला सोडलेले बैल हे सर्पदंशाला जास्त प्रमाणात बळी पडतात. याशिवाय चरायला जाणाऱ्या गाई म्हशीही सर्पदंशाला बळी पडतात. गोठ्या शेजारी स्वच्छता नसेल, अडगळीची जागा असेल तर निवाऱ्यासाठी गोठ्यात बांधलेली जनावरं सुद्धा सर्पदंशाला बळी पडू शकतात. मंडळी, पशुपालकानं जनावराला सर्पानं चावा घेतल्याचं पाहणं किंवा कुरणामध्ये चरताना जनावर एकदम भीतीनं ओरडणं, उड्या मारणं किंवा जास्त अस्वस्थ होणं अशी लक्षणं आणि त्यानंतर पायावर किंवा तोंडावर सूज येणं, दंशाच्या ठिकाणाहून काही प्रमाणात रक्तस्राव होणं ही माहिती सर्पदंशाच्या प्राथमिक निदानात महत्वाची ठरते. मंडळी, सर्पदंशापासून प्रतिबंध आणि उपाययोजनेसाठी पशुपालकांनी जनावरांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, गोठ्यात आणि परिसरात कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी, परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवावा, जनावरांना दाट कुरणात चरायला सोडणं शक्यतो टाळावं, चराऊ जनावरांना कुरणात चरायला नेल्यानंतर नियमित निरीक्षणाखाली ठेवावं याशिवाय जनावरांना सर्पदंश झाल्याचं निदान झालं तर दंश झालेल्या ठिकाणी रक्तस्त्राव, सूज येणं,

0: अशी लक्षणं अर्ध्या तासात दिसून येतात. अशावेळी तात्काळ पशुवैद्यकाकडून योग्य औषधोपचार करून घ्यावा. सापाच्या आकार, लांबी आणि रंगावरून सर्वसाधारणपणे सापाचा प्रकार ओळखता येतो. असा साप विषारी आहे की नाही याची खात्री करावी. सर्पदंश झाला म्हणून किंवा जनावरांच्या शेजारून साप गेलेला पाहून पशुपालकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. आपल्या जनावराला पायावर किंवा तोंडावर सूज यायला सुरुवात होते किंवा दंश झालेल्या ठिकाणी सर्पदंशाची खूण दिसणं किंवा रक्तस्राव दिसणं अशी लक्षणं दिसली तरच तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यावी. याशिवाय जनावरांमध्ये कोणतीही सर्पदंशाची लक्षणं दिसून आली नाहीत तर जनावर निरीक्षणाखाली ठेवावं, जेणेकरून सर्पदंश यशस्वी किंवा अयशस्वी होता हे ठरवता येईल. याबरोबर यंत्राद्वारे रक्त तपासणी आणि रक्त गोठवण वेळ तपासणी करून त्यामध्ये रक्त गोठवणाऱ्या पेशींची संख्या कमी झाली आणि रक्त गोठवायला जास्त वेळ लागला यावरून सर्पदंशाच्या तीव्रतेचा अंदाज बांधता येतो. याशिवाय सर्पदंशावर तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत.
1: जनावरांमधील सर्पदंशाचं निदान आणि उपचार याविषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
5: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
4: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: सहा वाजून 45 मिनिटं झाली आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोगतज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते। दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते। हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि

दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात, त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसनक्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते, त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी ही आकाशवाणी पुणे केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते वावश्य ऐका, आज सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद, 8:00 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: ₹6:50 झाली आहेत.
5: परिसर श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात. कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे. कधीकधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या

0: अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात. कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडली आहे, जवळची रेस्क्यू टीम कोणती आहे, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620 230 231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:55 झालेत. ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. कवी, चित्रकार, भारतीय तत्वज्ञ, नोबेल पुरस्कार प्राप्त रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृती दिन. भारतीय हरितक्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांचा आज वाढदिवस. हृदयरक्तज्ञ डॉक्टर केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन. ज्ञानेश्वरापासून चालत आलेल्या गुरुपरंपरेत वाढलेल्या कोल्हापुरस्थ हुपरीकर घराण्यात जन्मलेले प्राध्यापक बाळशास्त्री अण्णाभाऊ हुपरीकर यांचा आज स्मृती दिन. कृषीतज्ज्ञ पहिल आणि पहिले भारतीय कृषी संचालक पांडुरंग चिमनाजी पाटील यांचा आज स्मृती दिन. त्यांनी रुंद सरीची मांजरी पद्धत ही ऊसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली. भेंडी बाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचा आज स्मृती दिन. चित्रकार रमेश बिडकर यांचा आज स्मृती दिन. आज राष्ट्रीय हातमाग दिन. यानिमित्तानं माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या 12व्या हातमाग राष्ट्रीय दिवसानिमित्त कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
2: श्रोतेहो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाश

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून
1: तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 144416 वर कॉल करा.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
3: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
2: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2022 पासून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीने साजरा करणार आहोत याविषयी बोलूया. आणि तसंच स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलूया आणि आपल्या आवडीचं गाणं सांगूया. येत्या शनिवारी म्हणजेच उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत संपर्कासाठी आमचा फोन क्रमांक 02132652624. फोन क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02132652624.
5: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
4: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रसिक हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध क्षमता.

जाता जाता सहज म्हणतो माणूस, हे काय अगदी सहज जमेल तुला, नाहीतर मग काहीही केलंस तरी हे जमणार नाही. अगदी रोजच्या जीवनातील सहजतेनं बोलले जाणारे हे संवाद. त्यात काय मग नवीन असं वाटू शकेल, पण या सगळ्या बोलण्यातून कळत नकळत एका विलक्षण शक्तीचा उल्लेख होतोय, आणि ती म्हणजे मनुष्याची कुवत, ज्यालाच आपण क्षमता म्हणतो. प्रत्येक व्यक्तिगणिक ही कुवत किंवा ताकद किंवा क्षमता ही वेगवेगळी असते, आणि गंमत म्हणजे ही कुवत अनेक प्रकारची असते, जसं की शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक किंवा अजूनही एखाद्या प्रकारची. जसजसं वय वाढतं तसतशी कुवत वाढते असं ढोबळमानानं समजलं जातं. ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे मुबलक असतात त्या गोष्टीची त्याची क्षमता अधिक असा सर्वसाधारण हिशोब असतो. पण आपल्याकडे असणाऱ्या कुवतीपेक्षा जे नाही त्यासाठी माणूस जेव्हा विलक्षण प्रयत्न करतो, धडपडतो आणि एखादी गोष्ट साध्य करून घेतो, तेव्हा त्याने ती क्षमता ओलांडली असं आपण म्हणतो. अशीच धडपड, जीवापाड प्रयत्न जेव्हा विधायक कार्यासाठी होत असतात तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने आयुष्य उपभोगणं असं म्हणता येईल. चौकटीबाहेर पडून एखाद्या चांगल्या कामासाठी अशी विलक्षण अविश्रांत धडपड करून क्षमतेबाहेर जाऊन ती गोष्ट साध्य करणं नक्कीच कधी सोपं नसतं. त्यात सगळ्याचाच कस लागतो, आपल्या जिद्दीचा, संयमाचा, सकारात्मक विचारसरणीचा, प्रयत्नांचा आणि सगळं मिळाल्यानंतर विनयाचा. आणि तेच खूप महत्वाचं आहे, कारण स्वतःच्याच क्षमतेला आव्हान देऊन अथक प्रयत्नानंतर जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा अहंकारही त्यामागून अलगतपणे येतो, ज्याची चाहूलही नाही लागत आपल्याला, आणि इथेच हवा तो विनय, म्हणजेच विनम्रपणा. एखाद्याची कोणतीही कुवत आपण ठरवणं जसं अवघड आहे आणि अयोग्यही आहे, तसंच सगळं साध्य केल्यानंतर त्याचा टेंभा मिरवणं देखील अयोग्यच आहे. योग्य आणि स्वतःला किंवा समाजाला उपयोगी अशा कार्यासाठी आपली क्षमता

क्षमता वाढवणं हे नक्कीच एखाद्याच्या आयुष्याचं उत्तम ध्येय म्हणता येईल. आणि अशी क्षमता सिद्ध करून दाखवल्यानंतरही ज्याचे पाय जमिनीवर घट्ट राहतात किंवा व्यक्तिमत्वातील विनय अबाधित राहतो ही अत्यंत कठीण साध्य उपलब्धीच म्हणता येईल. आज जगात अशा अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत ज्या समाज उपयोगी कार्यासाठी स्वतःच्या क्षमतेसोबत इतरांच्या क्षमता वाढवण्याचं सामाजिक कार्य अविरतपणे करत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांना या सगळ्यात प्रसिद्धीचा हव्यास दिसत नाही, पण त्यांचं हे कार्य नक्कीच खूप मोठं आहे हे स्वीकारावंच लागेल. आपला मूळचा स्वभाव ओळखून किंवा मर्यादा ओळखून त्याबाहेर जाऊन आपल्या क्षमतांना आव्हान देऊन समाजासाठी धडपड करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आज समाजात आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहेत. ज्याला आपल्या कुवतीबद्दल शंका असतील किंवा अमुकतमुक गोष्ट मी कधीच करू शकणार नाही असं वाटतं, त्यांना या व्यक्ती किंवा संस्था निश्चितच प्रेरणादायी आहेत. निरनिराळ्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासासाठी दिलं जाणारं प्रशिक्षण हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. आपली क्षमता स्वीकारणं आणि त्यातून आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची मदत घेणं याचा कमीपणा अजिबात वाटून घेता कामा नये हे महत्त्वाचं आहे.

0: जाना।
1: ऐशी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध ऐकलात। क्षमता सादर करते प्रवीण चिपळूणकर। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
4: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा।
6: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध। संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026।
7: प्रत्येक धागा सुखाचा,
8: समाधानाच्या वस्त्रांचा,
7: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
8: विक्रांत शिलाई मशीन,
7: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स।
9: विक्रांत शिलाई मशीन
10: तुमचा जीवनभरचा साथी।
11: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1-4-4-1-6 वर टेलिमानसशी संपर्क साधा।
6: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।
11: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का? आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र।
11: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि

0: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकते आता.

जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत?
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर आहे का बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नॅचरल गॅस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव. और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सकें, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला

मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना

0: घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकते आता.

0: जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:21 झाले आहेत.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
1: श्रोते हो अवश्य ऐका 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुलगुली आयुर्वेद, 8:00 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हा चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1414 वर टेलिमानसशी संपर्क साधा.

0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
2: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात। आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत। आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण

0: जे आहे हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो, त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एसआयआर मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहेत. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचं आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही, ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील, त्यांचं नाव

0: यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुलूनीचा काम करतो. तो बीएलओ घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाच्या नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणना पत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बरं,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे, आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटीचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटीचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला.
2: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
3: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
2: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: FM बँड 102.7 MHz आणि News on AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:40 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आजकाल बऱ्याच पालकांकडनं ऑटिझम हा शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतो. काहींना वाटतं की मुलं उशिरा बोलतात म्हणून त्यांना ऑटिझम असू शकतो, तर काहींना वाटतं की हा स्वभावाचाच भाग आहे. तर नेमकं ऑटिझम म्हणजे काय, त्याची सुरुवातीची लक्षणं कोणती आणि पालकांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याबद्दल आज सांगा.
7: ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसीज हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरो डेव्हलपमेंटल विकार आहे. यामध्ये मुलाची आजाराची लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. काही मुलं डोळ्यात डोळे घालून कमी बोलतात, नावानं हाक मारली तरी प्रतिसाद देत नाहीत. काही मुलांना बोलायला फार उशीर होतो किंवा तेच शब्द किंवा असंबद्ध उच्चार सतत उच्चारत राहतात. इतर मुलांमध्ये खेळण्यामध्ये कमी रस असणं, स्वतःमध्ये रमून राहणं किंवा एकच गोष्ट पुन्हा करत राहणं अशी लक्षणं या मुलांमध्ये दिसतात. काही मुलं मोठा आवाज किंवा प्रकाश किंवा स्पर्श या बाबतीत जरा जास्तच सेन्सिटिव्ह असतात. किंवा खूप चिडचिड, आरडाओरडा करणं, विनाकारण खूप घाबरणं किंवा रडणं अशी लक्षणं देखील या मुलांमध्ये दिसू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये जर अशी लक्षणं दिसत असतील तर मोठं झाल्यानंतर हे आपोआपच ठीक होईल असं न समजता पालकांनी यामध्ये वेळेतच लक्ष देणं हे गरजेचं असतं. कारण पहिल्या 5 वर्षात मेंदूची वाढ आणि शिकण्याची क्षमता ही सर्वाधिक विकसित होत असते. त्यामुळे योग्य वयातच पूरक आयुर्वेदिक उपचार, सोबतच आवश्यकतेनुसार स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेव्हिअरल थेरपी असे सपोर्टिव्ह उपचार केले गेले तर मुलांच्या बौद्धिक विकासात, एकाग्रतेमध्ये, संवाद कौशल्यात आणि सोशल बिहेव्हिअरमध्ये चांगला सुधार हा होऊ शकतो.
6: आता आयुर्वेद यामध्ये कशी मदत करतं याबद्दलही आपण बोलूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी डॉक्टर निखिल रणदिवे JM रोड पुणे इथे, तर प्रत्येक महिन्याच्या 4 रविवारी शिवाजी पार्क दादर इथे तुम्हाला भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 8 3 0 8 3 0 8 54, 8 3 0 8 3 0 8 54, 8308-8308-54. डॉक्टर निखिल, जसं मी म्हणाले की ऑटिझम मध्ये आयुर्वेदिक औषधं कशी मदत करतात आणि अशा पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
7: मुलांच्या मानसिक, बौद्धिक आणि वर्तनात्मक विकासाशी संबंधित अनेक संकल्पना आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत.

0: त्यामुळे मुलांची ओव्हरऑल बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यासाठी वेगवेगळी मेध्य औषधं, मेंदूचा इतर अवयवांशी होणारं कोऑर्डिनेशन सुधारणारी औषधं, ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा अस्पष्ट बोलतात त्यांना जिभेला लावण्यासाठीची औषधं अशा मुलांमध्ये चांगली मदत करतात. नासा ही शिरसोद्वारम म्हणजे नाकावाटी दिलेलं औषध हे मेंदूवर प्रभावी काम करतं, म्हणून नाकामध्ये सोडण्यासाठीची खास बुद्धिवर्धक घृत किंवा तेल अशा मुलांना देता येतात. ऑटिझम असणारी मुलं ही बऱ्याचदा अस्थिर किंवा चंचल असतात, त्यामुळे त्यांना शिरोधारेसारखी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट करता येणं हे शक्य नसतं. पण शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याला मालिश करण्यासाठी बुद्धिवर्धक तेल लावली गेली तर ती मुलांच्या मनाला एक सुदिंग इफेक्ट देतात. पालकांसाठी सांगायचं झालं तर मुलांना सतत रागावून ओरडून किंवा शिक्षा करून अपेक्षित बदल घडतीलच असं नाही, म्हणून मुलांनी केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं यालाच पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट असं म्हणतात. याचा मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शिकण्याची इच्छा टिकून राहण्यासाठी आणि चांगल्या सवयी डेव्हलप होण्यासाठी उपयोग होतो. शिवाय पालकांनी स्वतःच्या मुलाची इतरांशी तुलना करणं, मुलांना मोबाईल देणं, खूप टीव्ही दाखवणं, उशिरापर्यंत मुलांना जागं ठेवणं, त्यांना सतत खूप गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चिप्स, बिस्किट असे पॅकेज फूड देणं हे टाळणं देखील तितकंच गरजेचं आहे.
1: ओके.
0: आणि योग्य वेळेत जर आयुर्वेदिक उपचार सुरू केले तर मुलांच्या बौद्धिक शारीरिक क्षमतेमध्ये नोटिसेबल बदल हा दिसू शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच सगळ्या पालकांना सुद्धा हीच विनंती आहे की अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तुम्ही सुद्धा आयुर्वेदिक उपचारांचा विचार करू शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे तुम्हाला भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
2: ऐकत आहात आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या भागापासून आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा कार्यक्रम आपण सुरू केलाय. या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असणारे उपचार याविषयीची माहिती देणार आहेत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
9: नमस्कार
8: डॉक्टर. मला सांगा की सर्व प्रकारचे आजार कायमस्वरूपी मुळापासून बरे करायचे असतील तर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात, आजच्या या भागामध्ये ते कसे काय उपयुक्त ठरतात यावर आपण काही प्रकाश टाकाल का?
9: आयुर्वेद चिकित्सेचं हे तर वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदामध्ये फक्त लाक्षणिक चिकित्सा केली जात नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट रुग्ण बरेच दिवस घेत जातो, पण आजार मुळापासून बरा झालेला नसेल तर स्वाभाविक आहे तो वाढत जायला मदत होते आणि त्यावेळेला काय करायचं हा रुग्णापुढे प्रश्न उभा राहतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समजा सांधेदुखीचा एखादा रुग्ण आहे, गुडघे दुखायला लागले, तात्पुरते पेन किलर्स घेतल्या जातात, कॅल्शियम सारख्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं रुग्णाला बरं वाटतं पण नंतर हळूहळू त्रास वाढतच जात असतो. कारण कशामुळे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच जणांना चिकनगुन्या, डेंग्यू होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास नंतर दिसत असतात, तेव्हा गुडघे दुखतात.

0: पण त्यावेळेला फक्त पेन किलर घेऊन किंवा गुडघे दुखीसाठी ट्रीटमेंट करून उपयोग नसतो, तर चिकनगुन्यामुळे जे शरीरात बदल झालेले आहेत ते नॉर्मल करणं गरजेचं असतं. असे कितीतरी आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, थायरॉइड आहे, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखा आजार आहे, की ज्याच्यामध्ये नक्की काय बदल शरीरामध्ये घडत असतात. वर्षानुवर्ष औषधं घेत राहायची हा एक माइंडसेट रुग्णामध्ये तयार झालेला असतो, पण हे आजार बरे होऊ शकतात अशी बऱ्याच रुग्णांना कल्पनाच नसते.
1: बरोबर आहे.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023 8390902023.
3: डॉक्टर, आता आपण हे आयुर्वेदिक उपचार उपयुक्त कसे ठरतात याची माहिती देतोय, यावर अजून काही सांगू शकाल का?
0: आयुर्वेदामध्ये शरीरात काय पद्धतीने बदल झाले आहेत, वात पित्त कफ या दोषांपैकी कोणते दोष वाढलेले आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यातले कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, नक्की आजार होण्यामागची काय कारणं आहेत, जेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात किंवा आजार होत असतो त्यावेळेला त्याची सायकल ऑलरेडी शरीरात कम्प्लीट झालेली असते, तेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तो आजार झाला हे आपल्या लक्षात येतं, नंतर आपण चिकित्सा करायला लागतो. त्यामुळे ती सायकल कशी ब्रेक होईल, म्हणजे ज्याला आयुर्वेदाने संप्राप्ती भंग असं म्हणलेलं आहे त्यासाठी उपचार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आयुर्वेदामध्ये मुळापासून उपचार जे केले जातात आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने, मग ते त्वचा विकार असू देत, पोटाचा विकार असू देत किंवा इनफर्टिलिटीच्या केसेस असू देत, कॅन्सर सारखा आजार, कॅन्सर हे ॲलोपॅथिकनुसार निदान झालं पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान काय केलं जाते, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, या सगळ्यांचा विचार हा प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार उपचार होतात. त्यामुळे आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार हे हितकारक ठरतात.
1: बरोबर आहे.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023 8390902023.
3: पुढच्या भागातही आम्ही आयुर्वेदाबद्दलचीच आणखी काही माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
5: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सकाळी ठीक 10:30 इंद्रधनू यामध्ये ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम आपण ऐकू शकाल, स्मरण स्वातंत्र्य लढायचे. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 10:30. आज सकाळी 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथे होणाऱ्या 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10.

0: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: मग मी पण जातो.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.
5: केवढा मोठा घाट आहे हा, आणि डोंगर सगळे दाट झाडीनं भरलेले.
6: आई, माउंट अबू समुद्र सपाटी पासून 5,500 फुटापेक्षा जास्त उंच आहे, माहितीये ना?
7: काय सुंदर हवाय, उन्हाळ्यात केवढी थंड. अबू रोडला आपण उतरलो, तिथून किती लांब आहे माउंट अबू?
8: 29 किलोमीटर.
6: म्हणजे अर्धा तास एकूण पोहोचायला?
8: नाही, थोडा जास्त वेळ लागेल, घाट रस्ता आहे ना सगळा. नाही, पण फार सुरेख आहे.
6: बाबा असं म्हणतात की हा पर्वत म्हणजे सत्ययुगापासून प्रसिद्ध आहे, आय मीन खूप प्राचीन आहे.
8: म्हणतात खरं, आपल्याला ते काही कळत नाही, पण चंद्रगुप्ताच्या काळात म्हणजे 410 वर्ष इतक्या जुन्या काळात मेगेस्थेनिस नावाचा प्रसिद्ध प्रवासी इथे येऊन गेला. त्यानं आपल्या आठवणीत अबू विषयी लिहून ठेवलं आहे असं मी वाचलंय.
7: इथे हिल स्टेशनला असतात तसे पॉइंट्स असतील बघायला, पण आणखी काय काय आहे?
5: दिलवाड्याची मंदिर आहेत, जगप्रसिद्ध आहेत, 3-4 किलोमीटरवरच आहेत म्हणे.
8: नक्की तलाव आहे, तो म्हणे देवांनी आपल्या नखांनी खोदून तयार केला.
6: अशाच पुराण कथा सगळीकडे असतात, नाही का बाबा? आणि त्या तलावाजवळ बेडकासारखा एक खडक टेकडीवरून पुढे आला.

0: म्हणे, त्याला टोड रॉक म्हणतात. आपण आज गेल्या गेल्या बोटिंगला जाऊया, किंवा उद्या सकाळी सकाळी.
1: नाही नाही, उद्या सकाळी पहिल्यांदा अर्बुदा देवीला जायचं.
2: अर्बुदा देवी, हे कसलं नाव?
3: अबू पर्वतावरची देवी म्हणून अर्बुदा देवी. तीन मंदिर आपण पाहूच, एक गुरु शिखर, दुसरं अचलेश्वर महादेव आणि तिसरी अर्बुदा देवी. उंच डोंगरावरची अप्रतिम स्थान आहे तिन्ही. आई म्हणते तसं उद्या आधी अर्बुदा देवीलाच जाऊ. यार झालं की नाही तुझं? लवकर निघूया सूर्योदयापूर्वी. वा वा वा वा, बाहेर थंडी काय झक्क पडली आहे.
1: खरंच छान हवा आहे. चला चला, अहो मुलं बसली का गाडीत जाऊन?
3: हो ग, केव्हाच. चल.
1: ही देवी खूप जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे बरं का रे मुलांना?
2: नेहमीप्रमाणे जुनी देवांची वगैरे काही कथा असेलच. देवी इथे कशी आली, कुणासाठी आली, किंवा या ठिकाणी काय गोष्ट घडली
0: सांग. नाही, मला खरंच इंटरेस्ट आहे.
1: हो रे बाबा, सांगते. पूर्वी म्हणजे फार फार पूर्वी इथे वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता आणि त्यांच्याकडे नंदिनी नावाची गाय होती. ती कामधेनूची मुलगी. ती म्हणे चरता चरता आश्रमाजवळच्या नागतीर्थात पडली. वसिष्ठ चिंतेत पडले आणि त्यांनी सरस्वती नदीची प्रार्थना केली. तिनं नागतीर्थ काठोकाठ पाण्यानं भरलं आणि पाण्याबरोबर नंदिनीला वर उचलून काठावर आणलं.
4: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
5: अहो शुकशुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
6: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
7: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
8: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
3: ती उत्तंकाची गोष्ट इथलीच आहे की आणखी एक?
0: सांगा ना बाबा, तुम्ही सांगा ना.
3: महाभारतातलीच गोष्ट आहे खरं. इथे घडली असं सांगतात. इथे गौतम ऋषींचा आश्रम होता. त्यांचा उत्तंक नावाचा एक शिष्य होता. शिकणं पुरं झालं तेव्हा त्यानं गुरुदक्षिणा विचारली. या गौतमांची बायको त्याला म्हणाली, काशीच्या सुदास राजाच्या राणीकडे जा आणि तिच्या कानातली कुंडलं माझ्यासाठी मागून आण. सुदासाच्या राणीनं ती कर्णभूषण त्याला दिली, पण बजावलं, वाटेत कुठेही कधीही खाली ठेवू नकोस, दूर ठेवू नकोस, तक्षक नाक ती पळवून नेण्यासाठी टपलेला आहे.
1: पण उत्तंकाला समजलं का ते? तो थोडा मंदबुद्धीचाच होता ना.
3: हो ना, त्यामुळेच तर घोटाळा झाला. हे काय केलं, त्यानं पाणी प्यायला गेल्यावर कुंडलं खाली ठेवली आणि तक्षक येऊन ती घेऊन गेला.
0: बिचारा. मग काय झालं?
3: काय काय होणार, काय करणार तो? देवाची करुणा भागली. इंद्रानं त्याला मग वज्रानं पाताळापर्यंत खोल भुयारी मार्ग खणून दिला. मग तिथून तो खाली गेला आणि तक्षकाला विनवून त्यानं ती कुंडलं परत मिळवली. त्यावेळी इंद्रानं वज्रानं जो खड्डा खोदला तो इथे अर्बुद पर्वतावरच्या या जागी.
2: ए प्लीज, सगळ्यांनी बोलणं थांबवा आणि चढणं थांबवा.
0: का?
2: जरा बघा तरी, सगळं अबू शहर दिसतंय. किती सुंदर दिसतायत ती घरं, झाड आणि हे डोंगर.
1: खरंच ग बाई, फार बरं वाटतंय.
2: दमलीस काय?
1: नाही फार नाही, पण बरंच उंच आहे नाही हे ठिकाण. अजून किती राहिलंय हो?
0: आई बाबा, आम्ही दोघं पुढे जातो, चालेल?
3: जा जा जा, आम्ही चढतो हळूहळू.
1: चला बंद करते टेप. अहो चढायचंय ना?
3: हो हो, अगदी थोडं अंतर राहिलंय, जरा चढणे कमी आहे. इकडे इकडे.
1: काय हो? अर्बुदा देवी इतकंच जुनं इथलं अरासुरी आंब्याचं ठाणं मानतात, नाही का?
3: बरोबर. अगं इथं 8-9 पुढे आहे ते. दत्तिया गावापासून गडाची चढण लागते. मी मागे आलो होतो ना तेव्हा गेलो होतो. नाही पण मूळ गाभारा लहान आहे, पण मंदिर अगदी भव्य बांधलंय. संगमरवरी मंडप आहे, अगदी शुभ्र पांढरा संगमरवर, म्हणून त्या देवीला धोला गढवाली म्हणतात. तुला माहितीये का, श्रीकृष्णाचं जावळ काढण्याचा विधी तिथे झाला होता, म्हणून देवीचे भक्त लांब लांब वरून मुलाचं जावळ काढायला येतात इथे.
1: माहितीये की?
4: आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
3: हे बघ, आपण पोहोचलो की वर. वा वा, बघ बघ बघ, काय सुंदर परिसर आहे.
1: आणि हे बघा, मुलं आली इकडून परत.
3: अरे

0: तुमचं दर्शन झालं सुद्धा?
1: काय अद्भुत आहे हे बघा, इकडून डावीकडून जायचं, दोन डोंगरांमधली अगदी फटच आहे म्हणणं.
2: आणि आई, गुहेत तर रांगतच जावं लागतं.
3: अगो बाई,
2: पण आज शिरल्यावर उभं राहता येण्या इतकी उंच झालीय कपार.
1: आणि देवी 4 फूट उंच आहे, चतुर्भुज आहे. जा, जाऊन ये तुम्ही दोघं.
3: आले बाई, इथे आत उभं राहता येतंय हो सरळ, आणि गर्दी पण नाहीये. देवी अर्बुदे नमस्कार करते.
4: बापरे, फारच अवघड आहे ना हे ठिकाण.
3: पूर्वी किती कठीण वाटत असेल असं दर्शनाला येणं, आता सहज येऊ शकतो आपण. ते आरासुरी आंब्याचं ठिकाण असंच अवघड आहे.
4: नाही नाही नाही, जरा चढण आहे, पण वर मंदिरच आहे नेहमीसारखं.
5: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
6: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
7: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
8: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
5: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेक रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
4: स्वामिनी साड्यांची महाराणी कुमठेक रोड पुणे।
5: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। ऐकूया कोल्हापूर दर्पण।

श्रोतेहो नमस्कार, आपलं कोल्हापूर दर्पणमध्ये स्वागत. उद्योजकांसाठी सोमवारी आयात निर्यात कार्यशाळा. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि स्टार्टअप संस्थापकांना मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयात निर्यात आणि चायना कॅटन फेअर बिझनेस टूर ऑक्टोबर 2026 या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळा सोमवार तारीख 10 सकाळी 11 ते 5 यावेळेत हॉटेल ऑस्ट्रियामध्ये होणार आहे. कार्यशाळेत देशातील उद्योजकांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयात निर्यात क्षेत्रातील विविध संधी, व्यवसाय विस्तार, सरकारी योजना आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ऑक्टोबर 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या चायना कॅटन फेअर बिझनेस टूर संदर्भातील 15 वर्षाचा अनुभव, आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी आणि चेंबरच्या विविध उपक्रमांची माहितीसुद्धा यावेळी आपल्याला मिळणार आहे. शेती आणि जलसंस्कृतीची रूपे मातृदेवतांमध्ये डॉक्टर टोनपे. शेती, जल आणि संस्कृतीची विविध रूपे मातृदेवतांमध्ये आपल्याला दिसून येतात असं प्रतिपादन लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर स्नेहा टोनपे यांनी केलं. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी आदी विभागात झालेल्या शोध मातृदेवतांचा या विषयावरील विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की मातृदेवतांचं स्वरूप व्यापक, जटील आणि व्यामिश्र असं असून त्यांच्या संस्कृतीच्या अनेक पाऊल खुणाही आढळतात. या देवतांचा अभ्यास करताना त्यांची जाणीव होते. शेती, संस्कृती ही त्यांचं अस्तित्व प्राधान्यानं दिसत असतं. राष्ट्रीय नेमबाजीत महाराष्ट्र NCCचा डंका. मुख्यालय महासंचालक NCCतर्फे तिरुची तामिळनाडू येथे झालेल्या इंटर डायपोर्गिस्ट डायरेक्टर स्पोर्ट्स शूटिंग चॅम्पियनशिप 2026 यामध्ये राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत महाराष्ट्र संचालनालय NCCमध्ये दमदार आणि उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती।
1: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि NewsOn AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डायड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी

चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या चार पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स व्हेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दोन दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान BHMS CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदाय

0: यांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा, कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: शरीर साक्षात परमेश्वर या जीवनविद्येच्या सिद्धांतानं श्रोत्यांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। याचं मुख्य कारण असं की शरीराबद्दल आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो, ऐकत आलो, सांगत आलो, त्यापेक्षा हा सिद्धांत आगळा आणि वेगळा असा आहे। शरीर हे नाशिवंत आहे, आसार आहे, मिथ्या आहे, टाकाऊ आहे, अशा शब्दामध्ये

मध्ये शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते. याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पाहण्याची दृष्टी विकृत झाली. शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला. तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, उपास तापास करणं, देहदंडन करणं, अनवाणी प्रदक्षिणा घालणं किंवा देवाच्या दर्शनाला जाणं वगैरे शरीराला ताप देणारे प्रकार तप किंवा तपश्चर्या या नावाखाली प्रचलित झाले. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळे त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला. शरीराची काळजी न घेणं, शरीराकडे दुर्लक्ष करणं, संसाराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष न देणं आणि संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेनं प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणं वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. त्याचप्रमाणे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणं, वैराग्याची कास धरणं, आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणं, साधू बैरागी किंवा संन्यासी होणं वगैरे गोष्टी करण्यात देव, धर्म, उपासना आणि जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणा होऊन बसली. देहाकडे, संसाराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळं अधिभौतिक प्रगतीकडे, सामाजिक जीवनाकडे आणि राष्ट्रहिताकडे लोकांचं संपूर्ण दुर्लक्ष झालं. परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही आणि गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्ष जखडून पडलो. त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा हा विकृत दृष्टिकोन हाच होय. शरीर साक्षात परमेश्वर हा विषय पाहण्यापूर्वी परमेश्वर म्हणजे नेमकं काय ते पाहिलं पाहिजे. सर्वसाधारणपणे लोक समजतात तसा परमेश्वर मुळातच नाही. परमेश्वर या विषयासंबंधी लोकमानसात प्रचंड गोंधळ दिसून येतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे परमेश्वराचं झालेलं चित्रीकरण, मूर्तीकरण आणि व्यक्तीकरण हे होय. परमेश्वर म्हटल्यानंतर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीपुढे निरनिराळ्या प्रकारचा परमेश्वर येईल. परंतु जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्व शक्तिमान, अदृश्य, सर्वव्यापी आणि अनंत स्वरूप आहे. परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण असं म्हणतात. परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ सर्व आकार जेथून प्रगट होतात त्याला निराकार असं म्हणतात. परमेश्वर अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यक्त रूप ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात. आता परमेश्वर सर्वव्यापी आहे याचा अर्थ सर्वांना व्यापून जे उरत त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. परमेश्वर सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ सर्वांचं जे अधिष्ठान आणि आधार आहे त्याला सर्व शक्तिमान असं म्हटलं जातं. परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ सर्व दृश्य रूप जिथून उदयाला येतं त्याला अदृश्य असं म्हणतात. परमेश्वर अनंत स्वरूप आहे याचा अर्थ असा

0: त्याला आदी नाही आणि अंत नाही, त्याला पार नाही आणि सीमा नाही। असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे। परमेश्वराचं आनंद हे स्वरूप आहे, जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे। आत्ता म्हटल्याप्रमाणे परमेश्वर हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात। प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे। हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा विराट सागर आहे। म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे। ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। भगवद्गीतेत या चैतन्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे। ईश्वर सर्वभूतानाम हृदयशेर्जुनोत्तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया। थोडक्यात सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो म्हणजे चैतन्य वास करत। आत्ता म्हटल्याप्रमाणे चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असतं। याचाच भावार्थ असा की चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असतं। म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं, प्रगट होतं, सगुण साकार होतं। इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीज रूपानं वास करून राहतं। हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल। आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते। पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं। अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं ते बहरून येतं। याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल। म्हणजे ती फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती, ती विविध रूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर, आंबे या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिली। असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासे, बाप रखुमा देवी वरू खूण बाण लियायसे। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: सहकाऱ्यांसमवेत सुरेश वाडकर यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची अभंग रचना आपण ऐकली. एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो, नमस्कार.

0: सहकाऱ्यांसमवेत किशोर कुमार यांनी गायलेले नमक हलाल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकारी यांनी गायलेलं क्रांती चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: शिव शंकर पता लगे न कंकर के प्याला तेरे नाम का पिया।
1: आपकी कसम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं। गीत बार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

सहकाऱ्यांसमवेत लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेलं मधुमती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रसिक हो। याबरोबरच गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे। नमस्कार।

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 वाजले. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को उमंग की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी, जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध। संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026।
4: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
4: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्टात.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
6: पाहुणे जरा थांबा. हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
7: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
6: कणीस आणि हत्ती?
8: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
9: प्रत्येक धागा सुखाचा,
10: समाधानाच्या वस्त्रांचा,
9: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
10: विक्रांत शिलाई मशीन,
9: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
2: विक्रांत शिलाई मशीन,
5: तुमचा जीवनभरचा साथी.
11: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
12: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
11: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
13: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
14: FM बँड 102.7 MHz आणि News on AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया शाहीर अनंत फंदीचा फटका, सादर करतायत शाहीर साबळे आणि सहकारी.

बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अरे संसारा

आशा भोसले यांनी गायलेलं पी साळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नाट्यगीत.

प्रसाद सावकर यांनी गायलं गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं पद आपण ऐकलं. रसिकरो याबरोबरच आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक

0: 10 वाजली.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात मी अमृता आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात 9 ऑगस्ट 1942 हा दिवस विशेष महत्वाचा आपण मानतो. याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट 1942 ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहायला महात्मा गांधीजींच्या करवी लढा उभारला गेला आणि त्यातूनच या लढ्याला सर्वसामान्यांना एक वेगळी दिशा मिळाली आणि ब्रिटिशांच्या विरोधात एक चळवळ उभी राहिली आणि याचीच परिणती म्हणून 9 ऑगस्ट या दिवशी गांधीजींसह अनेक प्रमुख क्रांतिकारकांना नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण देशभरातच एक असंतोषाची लाट उसळली गेली. सर्व लोकांनी आंदोलनाचे विविध मार्ग पत्करले आणि त्यात अगदी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि एकूणच ब्रिटिशांच्या विरुद्ध तीव्र संताप, निषेध व्यक्त होऊ लागला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांना भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीचं गांभीर्य लक्षात आलं आणि याच लढ्याचे किंवा आंदोलनाचे परिणाम असे झाले की 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या सगळ्या चळवळीचं, आंदोलनाचं, ह्या क्रांतिकारी लढ्याचं स्मरण म्हणूनच आपण 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करतो. या लढ्यासाठी जितक्या प्रमाणात विविध स्तरातून प्रयत्न केले गेले, सामान्य लोकही यात सहभागी झाले, त्याच पद्धतीनं या सर्व क्रांतिकारकांना, सामान्य लोकांना प्रोत्साहन, धैर्य, बळ देण्यासाठी आपल्या साहित्यिकांनीही त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न केले. या लेखक कवी मंडळींनी अनेक स्फूर्ती गीतं, देशभक्तीपर गीतं लिहिली की ज्यातून एकजुटीचं महत्व, देशप्रेम, लढण्याचं बळ, आत्मविश्वास या सर्व गोष्टी सर्वांमध्ये जागृत व्हायला खूप मोठी मदत झाली. तर याच काही गीतांचा आस्वाद आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. तेव्हा ऐकूया 9 ऑगस्ट क्रांतिदिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित कार्यक्रम स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे. मंडळी, 150 वर्षाहून अधिक काळ ब्रिटिश सत्तेच्या पारतंत्र्यात असलेल्या आपल्या भारतीय क्रांतीवीरांनी स्वातंत्र्य चळवळीचा अखेरचा एल्गार पुकारला त्यापूर्वी अनेक वर्ष हा स्वातंत्र्य लढा सुरू होता. हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहितीये. 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री भारताचं स्वातंत्र्य जाहीर झालं आणि संपूर्ण भारतवर्षात हर्षाचे झरे उसळले गेले. स्वतंत्रतेचं स्तोत्र सगळीकडं अपार आनंदात गायलं गेलं.

श्रोतेहो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या गीतात भारतभूमीचं, इथल्या परंपरा संस्कृतीचं यथार्थ वर्णन करून अखेर म्हणलेलं आहे, तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. सावरकरांच्या रोमारोमात भरून राहिलेली मायभूमीविषयीची उत्कट उदात्त भावना ऐकताना खरंच अंगावर शहारी येतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील कवींनी आपल्या देशभक्तीपर उत्कट काव्यसंपदेतून स्वातंत्र्य लढ्याला भावनिक बळ दिलं आहे. कवी वसंत बापट त्यांच्या या गीतातून म्हणतात,

मंडळी, कितीही संकट आली तरी मागं हटायचं नाही, मागं फिरायचं नाही. येणाऱ्या तुफानाला तोंड देत सैनिकानं पुढत जायचं असा संदेश कवी त्यांच्या प्रतिभेतून नेहमीच देत असतात. आणि ह्याच प्रेरक गीतांमधून सैनिकांना वेळोवेळी योग्य तो संदेश मिळायचा. दीर्घकाळ चाललेल्या या स्वातंत्र्य संग्रामात असंख्य भारतीयांनी प्राणाहुती दिली. त्या साऱ्या अज्ञात वीरांचं आपण स्मरण करायलाच हवं. या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातील शूरवीरांचा मोठा सहभाग होता. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा

माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी गर्जना केली. लढ्याला दाही देशातून बळ मिळालं. कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून क्रांतिकारकांचा जोश वाढावा असं क्रांतिगीत निर्माण झालं. क्रांतीवीरांचा आवेश वाढला. ते शब्दच असे होते की ऐकणाऱ्या प्रत्येकाचं रक्त सळसळलंच पाहिजे.

श्रोते हो, या गीतानं क्रांतिकारांना किती स्फुरण दिलेलं आहे, नाही का? कोणत्याही संकटाला न घाबरता हा लढा लढायचा आहे. कितीही संकट येवोत, मरणाचीही पर्वा करायची नाही. परकीय जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठीचा हा अटीतटीचा स्वातंत्र्यासाठीचा यज्ञ होता. कितीही आहुती पडू देत,

आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा जिद्दीनं पेटलेल्या क्रांतीवीरांना कुसुमाग्रजांनी ही प्रेरक शक्ती दिली ती याच गीतातून. त्यानंतर श्रोतेहो कवी आनंदराव टेकाडे यांचं गीत म्हणजे आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, म्हणजे भारतीय संस्कृती परंपरा, इथला हा निसर्ग, इथली शौर्यगाथा, क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्याचे नेते या साऱ्यांचं काव्यमय चित्रण या कवितेतून जे केलेलं आहे ते खरंच आपलं मन प्रसन्न करणारं आहे. ऐकूया.

मंडळी, या गीताच्या अखेरच्या पंक्ती म्हणजे कवीचा मायभूमीविषयीचा आदरयुक्त प्रेमभाव अगदी उत्कटतेनं यामध्ये व्यक्त होतो. गदी माडगुळकर हे तर महाराष्ट्राचे वाल्मिकी, त्यांच्या काव्य प्रतिभेविषयी आपण काय बोलावं. सर्व प्रकारच्या गीतरचना त्यांनी केल्या. गीतरामायणाची चिरंजीवी रचना त्यांच्या हातूनच झालेली आहे. बालकविताही लिहिणाऱ्या या महान कवीनं स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक देशभक्तीपर रचना सुद्धा केल्या, ज्यातून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना योग्य ती ऊर्जा मिळावी हाच त्यांचा प्रयत्न होता. हीच ऊर्जा, हेच बळ देणारं गदी माडगुळकर यांची ही एक रचना आता आपण ऐकूया.

या गीतात गदिमा म्हणून जातात, स्वातंत्र्य म्हणजे मायभूमीच्या मुक्ततेचा यज्ञ। या यज्ञात लाखो ज्ञात अज्ञातांनी प्राणांच्या आहुती दिल्या, त्यातूनच वंद्य वंदे मातरम हा मंत्र सिद्ध झाला आहे। मंडळी, स्वतंत्र भारतात सर्वांनीच गुण्या गोविंदानं राहावं, कोणतेही भेदभाव नकोत, द्वेष मत्सर नको, सर्वत्र प्रेम शांती परस्पर आदरभाव असावा, सर्वजण सुखात असू देत, मानवता राष्ट्रभावना सर्वांच्या ठिकाणी असू दे, सर्व भारतीय बंधुभावानं राहू देत अशी सुंदर भावना आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे, ती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी। अतिशय सुंदर, भावोत्कट, सोपी अशी ही एक प्रार्थनाच म्हणूया आपण। खरंच स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्ष झालेली असली तरी सुद्धा हा त्यांनी दिलेला संदेश किंवा ही त्यांनी केलेली प्रार्थना आजही तितकीच वंदनीय आहे।

श्रोते हो, खरं तर स्वातंत्र्य पूर्व काळात स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देण्यासाठी साहित्यिकांनी त्यावेळच्या वृत्तपत्रातही खूप लेखन केलं, व्याख्यानही त्यावेळेला दिली, सभाही घेतल्या गेल्या. देश अगदी पेटून उठला पाहिजे असा लढा उभा करण्यात या मंडळींचा फार मोठा सहभाग होता. अनेक कवींनी वीररसपूर्ण उत्कट कविताही रचल्या, त्या लोकांनी गायल्या देखील. संचलन गीतात या कविता असल्या की वीरांना खरोखरच पुरण चढलंच पाहिजे असा त्यावेळचा माहोल होता. श्रोते हो, खरं तर या सगळ्याच प्रतिभावान कवींच्या कविता किंवा गीतं म्हणूया आपण, सगळ्याचाच समावेश करणं तसं वेळेअभावी शक्य नाहीये. त्यामुळं कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपण जे गीत ऐकणार आहोत ती रचना आहे साने गुरुजी यांची. हे गीत आपण ऐकूया आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानंच आपण सगळ्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करूया.

0: श्रोते हो, आताच आपण ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगानं रजनी हिरळीकर लिखित स्मरण स्वातंत्र्य लढ्याचे हा कार्यक्रम ऐकलात. श्रोते हो, आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यंदा ठीक 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग. रंग शोभतो गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी. नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू. घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र. महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं, हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र. त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिक जवळील येवला इथे आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच. अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे. आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं. मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते, तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती, आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले, त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
1: अगदीच अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं, जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलरचं. त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं.
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं, हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची. मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो, म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी 1 महिना लागतो.
0: अच्छा.
1: हो. आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाती. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली, तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
0: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता?
1: कुठलीही डिझाईन, कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला, तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच आहेत. पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे, जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
0: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
1: हो.

0: ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
1: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
0: नक्षी, एक नक्षी आपण तयार करायला, म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
1: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
0: हो नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
1: अच्छा.
0: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बरं, या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात, आत्ताच तुम्ही सांगितलं,
1: हो,
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहवा आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे, आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेलं आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे.

0: हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
1: अच्छा हो, मग हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच
0: हो,
1: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता.
0: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
1: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता.
0: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
1: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
0: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
1: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते.
0: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
1: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
0: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल. कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
1: अच्छा, लोकप्रिय कलर,
0: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर. ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं जास्त आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीममध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: म्हणजे तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: म्हणजे ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणीसारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते. आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये
2: किमतीत पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
2: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
2: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करू.
1: म्हणजे आजही करता येईल?
2: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललो, पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
2: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या जे विणताय, ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग, परत त्याच्यामध्ये काही रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील, जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा, म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
2: हा, अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
2: पैठणी
1: विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
2: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी, शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहेत.
1: तुम्ही शिकवता का ते?
2: हो, आपण शिकवतो. पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणार.

0: लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो.
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी, याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी, तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती, तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून, जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले.
1: कारण
0: मी स्वतः विणलेली पैठणी ती.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का, तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतंच, म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच, म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच. तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं, कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून.
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे. आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली, कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस. अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून. म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत कुठेही डाग पडला नाहीये.
0: साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झाली आहे, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद
0: वेगळा
1: आणि नंतर ती विक्री
0: होऊन तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणी साडी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो नाही तुमचा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं तरच आपण देतो.
1: पण देऊ शकतो
0: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून?
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची. त्यांची
1: पूर्ण झालेली साडी ते आपल्याला आणून देतात.
0: नक्कीच आपल्याला आणून देतात म्हणजे ती तिचं

0: घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
0: नक्कीच आहेच, बरेच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो, बरेच असतात आव्हानं. कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच.
1: कारण लोक असा विचार करतील की ती
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे.
1: त्याच्यामुळे
0: म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची जो विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
0: हो, एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूमवरच्या
0: काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला
0: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
1: मग काय,
0: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
1: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं.
0: नक्कीच.
1: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
0: हो,
1: तर किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना, एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये 4.5 लाखापर्यंत साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते, पैठणीची किंमत.
1: 4.5 लाखाची एक पैठणी?
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती दिवस लागले?
0: ती विणायला 1 वर्ष लागलं.
1: 1 वर्ष लागलं?
0: हो.
1: मग ती तुम्ही समजा 1.5 लाखाची पैठणी जर विकली,
0: हो,
1: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं.
0: हो, नक्कीच वाढलेलं असतं. पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत.
1: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची कमीच
0: असणार. कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी घुसतर तो अडकूनच राहणार.
1: अच्छा.
0: कारण त्यावर आपण 2 नाही लावू शकत. एक साडी तयार झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत.
1: एक सुरू केली की ती
0: पूर्णच करायला लागते.
1: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते?
0: हो, एकाच कारागिराला. पण ज्या वेळेस पदर किंवा दोन्ही साईडनी डिझाईन सुरू होते तर आपण 2 जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये.
1: अच्छा. तर ते दोघ जण
0: करू शकतात.
1: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी विणण्याचा अनुभव सांगाल?
0: हो, नक्कीच. माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे, तर ती

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभा

सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84वा वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरु केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84वा वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 वरून कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
2025 या वर्षी

0: देशाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्ष से हथकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधाच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हौ यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणग्यापार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली त्यावर सभागृहाचं

0: कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्ष हदकर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी, एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्स ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत

प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चुंग आणि सो वुई इक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर चार आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रज इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिदीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आज आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल तर कधी फिरायला कुठे जावं, कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव्ह अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युववाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्षा मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. सो जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपरमध्ये ऍड डिझाईन कोण करता, हे टीव्ही आहे तर टीव्हीमध्ये हे सिरियल्स कोणी शूट करता, हे प्रोड्यूस कोणी करता. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंडमध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर फी बघितलं तर इथं MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा, तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
0: ओके.
1: तर असं काही गाईड नाही होती संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाईड करू शकतो की कुठे जायचं आहे,
0: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट प्लेस.
1: हँगआउट प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगरमध्ये चालू करू ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथं ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
0: ओके. म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
1: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 2000.
0: ओके.
1: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
0: बापरे.
1: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स, खूप रिलेटिव्स पण मला

0: सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, ह्यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होतं यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं, तर मी इन्कम बिझनेस हे कधीच, फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचंय, मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझे सिटीसाठी काय करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे, तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काय करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले, की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे, तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड That is now happening.
1: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होतीये. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे, तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी, म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
0: माझा बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे, पर माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पर माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेईंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी निगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल, तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर, माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं, आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं, आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
1: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलं आणि आता तू कामही इथेच करतोय.
0: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो, की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमचे सिटीमध्ये खूप ज्यादा पोटेन्शियल आहे.
1: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो, म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पार पाडायला, तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
0: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे, तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काय नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले. रेव्हेन्यू वॉज 0. माझा खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झाला जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड, तर थोडी मोटिवेशन आलं. आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव्ह, लोकांचा प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो, पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत, जेव्हा जे प्लेस रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते, तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
1: ओके, म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचंस, आता तू बिझनेस प्रमोशन्स करतो, इव्हेंट प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय, म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
0: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतं, मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्यासोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे. फ्रॉम 1 to 30 ची एक फॅमिली बनली आहे, तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर, एक तर ते मोटिवेशन आहे. दुसरं, जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं आपल्या सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्ष पूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, बट आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
1: खूप गर्दी.
0: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट्स आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझ्या सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
1: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी.

0: येस ते आपल्यावर पण. आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
1: ओके, उत्कर्ष तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकला आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो तेच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
0: म्हणजे तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
1: उत्कर्ष असा एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालाय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजार मध्ये जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होता की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवलं आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकलं अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवासमध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेजवर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहेत ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
0: ओके.
1: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
0: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
1: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
0: ओके. हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्सवरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
1: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो. तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो आणि उत्कर्ष प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं. तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर वेज रेस्टॉरंट आहे तर 2 प्युअर वेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक अँड 4 इज पेशन्स.
0: ओके. आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायत. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
1: तर उत्कर्ष आज तू पण मी पण सगळे बघतोय सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको द्या. तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
0: कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
1: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज
0: कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी.

0: काय ऍडवाइस देशील तू?
1: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटती आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू. जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा, तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा.
0: तुमच्या अंगात जी कला आहे
1: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन, तुम्ही ऑथेंटिक राहा. आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो, तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिकवर कंटेंट बनव, कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव, तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव, तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडीचा कंटेंट आहे. त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
0: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
1: तर कॉम्पिटिशन ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्स प्रेशर, बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
0: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशनसाठी?
1: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत, की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
0: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
1: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं, बट मी एक नाही दोन नाही तीनदा टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे. मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट दोन खूप मोठा पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
0: ऍक्च्युली ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
1: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
0: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातंय ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
1: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवड.
0: ओके,
1: प्रमोशन असो की फोटोग्राफी पण मला फूड आवडतो.
0: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
1: नाईट शूट.
0: सोलो क्रिएशन की टीम वर्क?
1: टीम वर्क.
0: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
1: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
0: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
1: फूड कंटेंट.
0: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
1: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
0: ओके, एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
1: बिर्याणी.
0: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
1: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
0: मस्त, मजा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
1: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअरफ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन

0: आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे, तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
1: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काही तुम्हाला लाईफ मध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा, जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्या आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादर करते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिवसेंदिवस चित्रपटातील गायक सुनील बर्वे यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी आणि गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाहीये. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 वर येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपण सगळ्यांना माहितच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा

0: आहेत ज्याला नर्व्स म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटतंय की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबेटिक न्यूरोपथी म्हणतात. त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबेटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात. म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या दोन गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो. त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे तो, त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
0: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5 ते 7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपथी ही साधारण 5 ते 7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर ह्याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
1: अच्छा. डॉक्टर तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
0: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मेबी न्यूरोपथी नाही व्हायची. पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल तर ही न्यूरोपथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
1: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
0: सगळ्या नसांवर साखर काम करते. मॅडम ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का? दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासून डोळ्यापासून दूर आहेत त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर 2, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो त्यामुळे तिकडे लागण्याचं इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा. मग डॉक्टर, तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे?
0: अगदी बरोबर. 2 प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाहीये, ज्यांना गँग्रीन नाहीये, पण या न्यूरोपथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉक सारखं लागतं. काही लोक असतात की पाय माझे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाहीये, मी चालताना अचानक

0: वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागलाय पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आम्ही त्याचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झाले. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, ह्यांना अजिबात दुखत नाही.
1: संवेदना काही
0: संवेदनाच नाही मॅडम. बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं आहे म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात, एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाहीये, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात.
1: गँग्रीन म्हणूया.
0: एक्झॅक्टली, बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय. अगदी फिट माणूस असतो एखादा आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतोय किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350-400 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही. हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीन वाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की अम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात. काही ना काहीतरी, आज बरा झाला उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ऍडमिट करावं लागतं. एक मल्टीफॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते,

0: प्रत्येक रुग्णाला माहिती आहे
1: अच्छा
0: की हृदयाची
1: हो
0: अँजिओग्राफी,
1: हो हो
0: की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू
1: हो
0: राहतं.
1: हो
0: तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्तपुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल, तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्तपुरवठा वाढवून ॲटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण
1: अच्छा
0: बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्त्वाचं असतं. आणि हल्ली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झाला आहे, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात,
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्तपुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो, हा
1: अच्छा
0: एक वेगळा कॉन्सेप्ट निघाला आहे. या
1: अच्छा
0: सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो.
1: अच्छा
0: अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब, इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा.
1: अच्छा
0: त्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यापासून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये, की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं, ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिल्कुल बिल्कुल, हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये, आणि अनेक वेळा एक छोटी क्षुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात, आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता, पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं, ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि
1: अच्छा
0: अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून.
1: अच्छा
0: पण त्या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोटं वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची अँजिओग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्तपुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्तपुरवठा, तर मग ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्तपुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्तपुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
0: आपण खूप खूप खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आला आहे, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इवन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची अँजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते, पायाची अँजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
1: अच्छा
0: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्तपुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम, किंवा जर गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी, ह्यासाठी आपण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा, आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी अँजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरता आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं अँजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाही आहे पण अँजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो हे तर करण्याची अजिबात गरज नाही, किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने अँजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबिटिक फूट न होण्याचा एक

0: काळजी घेणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाहीये, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल, तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
0: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीपमध्ये शिकवावं लागतं, कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात. अनेक प्रकारचे मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
1: अच्छा.
0: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल, अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सुल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते. हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते, शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते. आणि मग हे लोक चालतात त्यांना आम्ही सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
1: मला नेमकं हेच विचारायचं की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये?
0: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो, आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे, एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
0: अगदी. कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं नसा वीक झाल्यात, नसा म्हणजे पाय बधीर झालेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
1: अच्छा.
0: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
1: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची मुळात हे होऊ नये म्हणून?
0: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्याने नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय, कुठे काय जखम आहे का, कुठून पाणी येतंय का, कुठे लाल झालाय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायची म्हणजे काय, आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे जी आम्ही सुरू केली आहे, आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्त्वाचं.

0: महत्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेने जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
1: कापताना काही जखम व्हायला नको,
0: नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही, पण नख नीट कापणं. नंबर तीन, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावीत. आता चांगले म्हणजे काय, लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले हे इतके हजार रुपयाचे, नाही तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट्स शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
1: अच्छा,
0: टाईट बूट असता का म्हणत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पू झाला, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या पाच किंवा सहा गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
1: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबेटिक फूडबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात, की ज्यांना हा मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबेटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोतेहो, पंडित राम मराठे आणि वसंत देसाई, माफ करा, पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज

0: विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला। हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है। इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है। हथकोदा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है। हथकोदा भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है।
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली। ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं। राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते। शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं, असं ते म्हणाले। नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता। यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली। याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली। या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली। या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं। विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले। कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला। आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल। तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले। यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे। त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे। सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे। 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे। नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार

0: नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: पामेला जैन यांनी गायलेलं अर्णब चॅटर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपण या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित

0: ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बीएलओनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणीय पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी दरम्यान एसआयआर प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचं सहीसह आलेलं आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकलं नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांनासुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहेत.
0: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
1: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरता गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचं नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुक सुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता

0: कसा प्रूव करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट फ्लॅट घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत, त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात, किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचे काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या एसआयआर यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपी कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचे फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो. 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही, हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ईसीएच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण बीएलओला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी बीएलओनी स्वतःच मॅपिंग केलेले आहेत. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहे. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या बीएलओनी पूर्ण केलेले आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाहीये, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे, आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 मध्ये किंवा त्यांचे इक्वलन समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ एसआयआर म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र बीएलओंच्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशावेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या

0: दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
1: आपल्या या विशेष पुनरीक्षणमध्ये दोन पुनरीक्षणचा भाग आहे. एक विषय संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादीत तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळ आपल्याकडे आता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक, ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षणमध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वता तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं काही बदलायचं हे काही काम असेल, प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24-8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाचे नवीन यू मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
0: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
1: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असा आपल्याला सूचना आहे.
0: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
1: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत. नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाहीये, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाच्या भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
0: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता.

यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. तर आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 95 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 92 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 व 6 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 4, 5 व 6 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: शेतकरी मित्र हो, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गीतसंवादची आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीत आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद.

गीत संवाद या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर शुक्रवारी आपण शेतीविषयक वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत असतो. आज आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक चारा कशा पद्धतीनं बनवावा याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मस्त गाणं.

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता त्यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणामध्ये दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही. परिणामी दूध उत्पादनामध्ये घट येऊ शकते, तसंच पशुधनाच्या वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवर सुद्धा परिणाम होत असतो. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती करता येते. या पद्धतीमध्ये मातीचा वापर न करता कमी पाण्यामध्ये चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसांमध्ये बिया अंकुरित होऊन 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. यामुळे टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार असा हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. मंडळी, हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी प्रथम 5 ते 7 लिटर कोमट पाणी प्लास्टिकच्या बादलीत घेऊन त्यामध्ये निवडलेले बियाणे टाकले जातात. काही वेळानंतर हलके, खराब किंवा पोकळ बियाणे तसंच बियाण्यातली इतर घाण पाण्यावर तरंगताना दिसते, ती काळजीपूर्वक काढून टाकली जाते. त्यानंतर पाण्यामध्ये 50 ते 100 ग्रॅम मीठ मिसळलं जातं. यामुळे अंकुरणाच्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पाणी काढून बियाणं स्वच्छ पाण्यानं धुतलं जातं आणि मोड येण्यासाठी स्वच्छ कापडी पिशवी किंवा गोणीमध्ये ठेवलं जातं. उष्ण हवामानामध्ये बियांना साधारणपणे 24 तासात तर थंड हवामानात 24 तासांपेक्षा थोडासा जास्त कालावधीमध्ये मोड येतात. मोड आलेले बियाणं ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ट्रे स्वच्छ धुवून त्यावरील निचऱ्याची सगळी छिद्र मोकळी असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर अंकुरलेलं बियाणं ट्रेमध्ये समान जाडीनं पसरवलं जातं आणि ट्रे रॅकवर ठेवले जातात. अंकुरलेल्या बियांना नियमितपणे हलक्या स्वरूपात पाणी फवारलं जातं. यासाठी पाणी देण्याचा कॅन, हँड स्प्रे किंवा स्प्रिंकलर या प्रकारच्या प्रणालींचा वापर आपल्याला करता येतो. हायड्रोपोनिक चारा तयार करत असताना शेडनेट किंवा ग्रीन हाऊस मध्ये नेहमी स्वच्छता राखायला पाहिजे, त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. चारा पूर्ण वाढ होऊन काढणीची वेळ येईपर्यंत ट्रेमधील अंकुरांना अनावश्यक हाताळणी टाळायला पाहिजे, अन्यथा चाऱ्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 दिवसांमध्ये 8 ते 10 किलो हायड्रोपोनिक चारा तयार होतो. पशुधनाच्या दैनंदिन चाऱ्याच्या गरजेनुसार ट्रे आणि रॅकची संख्या निश्चित करायला पाहिजे. दररोज 5 ट्रे चारा आवश्यक असेल तर 7 दिवसांच्या चक्रासाठी किमान 35 ट्रे उपलब्ध असणं आवश्यक आहे. हायड्रोपोनिक चारा 6 ते 7 दिवसांनी कापणीसाठी तयार होतो. ट्रेमधून चारा काढल्यानंतर

पशुधनाला चारा खायला देण्याआधी त्याचे लहान लहान तुकडे आपण करायला पाहिजेत, त्यामुळे जनावरांना चारा सहज खाता येतो आणि त्याचा अपव्यय सुद्धा कमी होतो. ट्रेमध्ये चारा 9 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये, कारण या कालावधीमध्ये चाऱ्यातील पोषक मूल्य हळूहळू कमी होऊ लागतं, तर तंतुमय घटकांचं प्रमाण वाढतं, त्यामुळे योग्य वेळी काढणी करणं आवश्यक आहे. हायड्रोपोनिक चारा हा एक पूरक खाद्य म्हणून आपण वापरला पाहिजे. तो इतर हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या वैरणीसह आणि संतुलित पशुखाद्याबरोबर देणं अधिक फायदेशीर ठरतं. मंडळी, हायड्रोपोनिक चाऱ्याचे पशुधनासाठी कशा प्रकारे फायदे होतात याविषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया, पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, हायड्रोपोनिक चाऱ्याचे जनावरांसाठी अतिशय फायदे आहेत. हायड्रोपोनिक चारा हा पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचणारे प्रोटीन्स, जीवनसत्व, खनिज आणि वेगवेगळ्या एन्झाईम्सचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनासाठी उपयुक्त ठरतो. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. मात्र हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये 6 ते 7 दिवसांमध्ये पशुखाद्यासाठी योग्य, ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. त्यामुळे कमी कालावधीत सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसे ठरतं. तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या भागात ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे दुष्काळ किंवा चारा

पिकाची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादनामध्ये रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा अजिबात वापर करावा लागत नाही, त्यामुळे तयार होणारा चारा स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. त्याचबरोबर हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते. तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यातच तयार करतात, त्यामुळे वाहतूक खर्चातही बचत होते. मंडळी, हायड्रोपोनिक पद्धतीनं चारा पिकाचं नियोजन करत असताना पशुधनाच्या हिरव्या चाराच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा प्रणालीचा आकार आपल्याला निश्चित करता येतो. ही प्रणाली उभारण्यासाठी कमी जागा पुरेशी असते. साधारणपणे 10x10 फूट आकाराचे शेडनेट हाऊस यासाठी उपयुक्त ठरतं. व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी हे शेडनेट हाऊस पशुधनाच्या गोठ्याजवळ उभारणं फायदेशीर ठरतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी साधारणपणे 1.5x3 फूट मध्यम आकाराचे प्लास्टिकचे ट्रे आपण वापरू शकतो. ट्रे चाराचे वजन पेलतील इतके मजबूत असावेत. धातूचे ट्रे वापरणं टाळायला पाहिजे, कारण सतत ओलाव्याच्या संपर्कात आल्यामुळं ते गंजण्याची शक्यता जास्त असते. ट्रे मधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ट्रे मध्ये 15 ते 20 लहान छिद्र असायला पाहिजेत. शेड्याच्या आतमध्ये ट्रे ठेवण्यासाठी बांबू, PVC किंवा लोखंडाचे रॅक आपल्याला तयार करता येतात. रॅक साधारणपणे 3 ते 4 थरांचे असावेत, मात्र रॅकची उंची जास्त ठेवू नये, अन्यथा पाणी फवारणं आणि ट्रे काढणं अवघड होऊन जातं. प्रत्येक 2 थरांमध्ये पाणी देणं आणि ट्रे हाताळणं सोपं जाईल इतकं अंतर आपण ठेवायला पाहिजे. प्रत्येक थराला एका बाजूनं हलका उतार दिला तर ट्रे मधील अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद आणि सहज होतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रॅकच्या उताराखाली एक छोटी ड्रेनेजची लाईन आपण बनवू शकतो. मंडळी, हायड्रोपोनिक पद्धतीनं कोणकोणती चारा पिकं आपल्याला घेता येतात याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

0: आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. या कार्यक्रमामध्ये मंडळी आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी नेहमी उत्तम दर्जाचे स्वच्छ आणि चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं आपण वापरायला पाहिजे. तुटलेलं, कीडग्रस्त, बुरशी लागलेलं किंवा खराब बियाणं आपण वापरू नये, कारण अशा बियाण्यांची उगवण कमी होते आणि तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता सुद्धा घटते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करणं हे गरजेचं आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मका हे सर्वाधिक लोकप्रिय पीक आहे. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 ते 8 दिवसांमध्ये 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होत असतो. हा चारा रुचकर, पौष्टिक आणि पशुधनासाठी सहज पचणारा असतो. त्याचबरोबर गव्हापासून सुद्धा हायड्रोपोनिक चारा अत्यंत पौष्टिक दर्जाचा मिळतो. त्यामध्ये जीवनसत्व, प्रथिन आणि खनिजांचं प्रमाण चांगलं असतं. मंडळी, त्याचबरोबर बार्ली हे पीक सुद्धा कमी तापमानामध्ये चांगलं वाढतं. कमी कालावधीमध्ये तयार होणारा हा चारा दुभत्या जनावरांसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. त्याचबरोबर ओट्सचा सुद्धा हायड्रोपोनिक पद्धतीनं चारा तयार होतो. हा चारा सहज पचणारा, ऊर्जावर्धक आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. मंडळी, हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बाजरी किंवा ज्वारीच्या बियांचा वापर आपण टाळायला पाहिजे. या पिकांच्या कोवळ्या अंकुरामध्ये काही विषारी संयुग अर्थात सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स असू शकतात. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयीची माहिती जाणून घेतली.
0: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणं हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणं दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांची सायली चौधरी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8 वाजले आहेत. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
5: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
6: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
5: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही. असे बहरते गाणे

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला.

0: संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या
2: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
3: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
2: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3,000 विद्यार्थी तसंच 587 PhD संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी

मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज पझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपल ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपल ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेन ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय

0: हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता 10 का

ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता डहाका गीत. राजेंद्र येसकर आणि पार्टी यांनी गायलेलं. त्यांना साथ संगत आहे गजानन अतकर, सुरेश लक्षणे, दिलीप अतकर, गुणवंता लक्षणे आणि नितीन अतकर यांची.

तसेच त्याग मई जीवनाचा स्वावलंबी अनुशासन युक्तांचा अन व्हावे सर्व

जगत जीवना सुखी जगता यावे बाह्य शक्तीसाठी समर्थ व्हावे सर्व जाती धर्म विसरावे अखंडता कायम ठेवावे मानवता खरा धर्म समजावे आणि येऊन सर्व

0: अनाथा
1: भले
0: रात्रंदिनी मेहनत करण्याचा चालवाया गाडा प्रपंचाचा अन व्हावे बंधू

0: हिंदू मुस्लिम अन शीख ईसाई नागरिक आपण भारताचे
1: दादा
0: अहो नागरिक आपण भारताचे अनेक धर्म जाणून वर्मा

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ठीक रात्री 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, आणि त्यानंतर 9:15 वाजता पावणे 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण प्रसारित करीत आहोत. मध्यलय रचना रूपक तालातील असून द्रुतलय रचना 3 तालातील निबद्ध आहे. तबला सात संगत संदेश पोपटकर यांची आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण आपण ऐकलात. या कार्यक्रमात तबला साथ संगत संदेश पोपटकर यांनी केली. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता.
0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा. या रागातील मध्यलय बंदी मध्यलय छपतालातील असून द्रुत लय एक तालात आहे. विलंबित बंदिश मोरे घर आए तिहरिया ही आहे तर द्रुतलय बंदिश लागी लगन तोरे पियासे ही आहे. तबला साथ संगत स्नेहल कुमार धम्मपूरकर यांची आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांची आहे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकलात. तबला साथ संगत केली होती स्नेहल कुमार धम्मपूरकर यांनी आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांनी केली होती. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
3: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
2: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.